0: ढलला आखे मती आँख ढलला कि पायो भुतो दे गुलायो भुतो दे वीरा ते पास करो मन मत जोते
1: वीरा ते पास करो मन मत जोते वीरा ते पास

0: Islama, sunna sun.
1: Hamro mama le bhanu bhayeko, uto pallo gharko hajurama ta bokshure ni.
0: Ho ra? Maine ula testo ta.
2: Soita, timiharuko ke khas kus kura hudaicha? Ke bho bhana ta?
0: Ke bhaina miss?
2: Maile sunisake. Hera boksa boksi bhanne hudaina. Yo ta samajik abishwas matra ho. Bujhyo? Kasailai boksiko arop launu, kutnu, pitnu, pida dinu wa gali bejati garnu hudaina. Testo karya samajik aparadh ho. Boksiko arop launi, kutpit garne, tatha pida dinilai 10 barsha qaid ra 50,000 dekhi 1 lakh rupaiyasamma jarimana huncha. Boksi arop lagaera kutpit, angabhanga garnelai 10 barsha qaid sangai jyan marne udyog antargat thap sajay pani huncha. Yo kura timiharule afna abhibhavakharulai pani bhannu hai.
0: Huncha mi.
3: बोक्सी अन्धविश्वास हो बोक्सी विरुद्ध चेतना अभिवृद्धि गरौं समाजलाई सभ्य बनाऊ
4: नेपाल सरकार विज्ञापन बोर्ड
5: धूम्रपानका कारण आज मलाई फोक्सोको क्यान्सर भएको छ यही गल्तीका कारण